0: ಕನ್ನಡ ಇಲಾಜ್ ಸುಡುನ್ ಸಸ್ತಾತ ಸೆಂಗೇನ್ ವೆಟರ್ನರಿ ಸರ್ಜಿಕಲ್ ಜಾಕಿ ಅವರ್ವೆಂಡ್ ಸಾಮಾನ್ ಕಿನ್ ಮೋಲವೆಂಡ್ ಕಮ್ಮತ್ತಾಂಕ್ ಜನವರ್ ಕಿನ್ ಇಲಾಜ್ ತಗವೆಂಡ್ ರಾಹತ್ ದೊರ್ಕನ ದುಮ್ಮಿದ್ ಮಿಂದೆ ಇವು ಪೂನಾ ಮೋಲತೆ ಗ್ರಾಹಕ್ ಲೋರ್ಕ್ ಅವ್ರ ವ್ಯಾಪಾರಿ ಲೋರ್ಕ್ ಫಾಯ್ದಾ ದೊರ್ಕಿತ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ತ ಕೊಂಡೆ ಪೂನಾ ಮೋಲ 22 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2025 ದಿನ ಲಾಗು ಆಯನದ ಮಿಂದೆ
1: किसान भाई बहन मन का जे नुआ उवाट एदाए रोज शनिवार के सांझ बेरा 7:30 से 8 बजे तक सुना फोन इन किसान वाणी यथा कृषि महकमा चो विशेषज्ञ बल्लो ने खोजाकारी दादा दीदी दे दे आपन मन चो खेती कमाने लिए जुड़लो सपाय समस्या चो समाधान बीज ले धरून हाट बाजार तक हर सवाल चो जवाब सीधा आपन मन के मिरे दे और हाँ ये कार्यक्रम चो रिकॉर्डिंग हो से रोजे मंगलवार अड़ौ पहाड़ 3:30 से 4 बजे तक तो आपन मन सपाए सुना और आप लोग सवाल